गंगे हो सपने आते न जाते गंगे हो सही हम ये नगर गंगे हो सपने आते न जाते गंगे हो सही ये छोटी धरती जो मापो धरती दो उनका सा पद कानों का भैया।

बंद सुंदर थे यो खोला यो झरना पंछी बंद चंचल थे यो बादल यो पहाड़ यो बंद सुंदर थे यो खोला यो झरना पंछी बंद चंचल थे।